0: नमस्कार, तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: अभिवादये, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. प्रथमं प्रार्थनां वदामः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कणसो आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शनिवार 29 ऑगस्ट 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. श्रद्धा मनाला शांतता देते आणि प्रयत्न आयुष्याला यश देतात. देवावर विश्वास ठेवा पण स्वतःवरही तितकाच विश्वास ठेवा. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. आज आहे राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. हा दिवस खेळ, फिटनेस आणि निरोगी जीवनाचा संदेश देतो. आजच मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे आणि त्यांनी भारताला ऑलिम्पिकमध्ये 3 सुवर्णपदके मिळवून दिली आणि भारतीय हॉकीला जागतिक ओळख मिळवून दिली. आणि जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली, दिवस होता आजचाच. मायकेल शुमाकर यांनी 5व्यांदा फॉर्म्युला 1 ड्रायव्हर्सचे चॅम्पियनशिप जिंकले, तेही आजच्याच दिवशी. चौधरी चरण सिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली, तीही आजच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन झाली, तीही आजच्याच दिवशी. टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलवले, तेही आजच. पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली, तीही आजच्याच दिवशी. वास्को द गामा कालिकथून पोर्तुगालला परत निघाला, तोही दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. मायकेल जॅक्सन अमेरिकन गायक यांचा जन्म आजचाच. हिरालाल गायकवाड भारतीय क्रिकेट खेळाडू यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. मेजर ध्यानचंद भारतीय हॉकीचे महान खेळाडू आणि 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते, पद्मभूषण ऑलिम्पिक सुवर्णपदक प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. विठ्ठलराव विखे पाटील सहकार महर्षी पद्मश्री यांचाही जन्म आजच आहे. जीवराज नारायण मेहता भारतीय डॉक्टर यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधुनी 90.4 FM KLE कणसुआ आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगते. सुरुवात मेष राशीपासून. आज तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही नवीन निर्णय घेऊ शकता. नोकरी आणि व्यवसाय उत्तम राहतील. वृषभ रास. आज तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन आकर्षण असेल. आज तुमचा संपूर्ण दिवस उत्साहाने भरलेला असेल. मिथुन रास. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. जर तुमच्या मनात कुणाबद्दल प्रेमाची भावना किंवा काही असेल तर ते व्यक्त करा. कर्क रास. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे. कपड्यांच्या व्यवसायात आज चांगला नफा होणार आहे. सिंह रास. आज कुणाचेही शब्द मनाला लावून घेऊ नका. नोकरी करणाऱ्याने आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. कन्या रास. देवाच्या कृपेने तुमची महत्वाची कामे आज पूर्ण होऊ शकतात. एखाद्या मित्राच्या मदतीने तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत्रा. वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुभवनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज तुम्हाला नोकरीमध्ये चांगली संधी मिळू शकते. तुमच्या कौटुंबिक व्यवसायात तुमच्या जोडीदाराचे म्हणणे ऐकावे लागू शकते. वृश्चिक रास. आज तुम्हाला एखाद्या अज्ञात स्रोतांकडून पैसे मिळू शकतात. नोकरीत नवीन प्रकल्पांवर काम केल्याने तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. धनुरास. आज तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या सकारात्मक विचारांनी आनंदी असतील. बँकिंग क्षेत्रातील लोकांसाठी दिवस अनुकूल आहे. मकर रास. आज तुम्ही नवीन काम सुरू कराल. तुम्ही तुमच्या ताकदीच्या आणि धैर्याच्या बळावर पैसे कमावण्यात यशस्वी व्हाल. कुंभ रास. आज एखाद्या विशिष्ट विषयाबद्दलचे तुमचे विचार बदलू शकतात. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात. शेवटची मीन रास. आज स्वतःवर विश्वास ठेवा. अधिक नफा मिळवण्यासाठी तुम्हाला व्यवसायात भावंडांचा पाठिंबा देखील मिळू शकतो. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र मेणुभूमी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380054833.
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್. ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: गेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वणधोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील एका अत्यंत महत्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत. हा असा टप्पा आहे जिथे गुंतागुंतीचे कॅन्सर उपचार आणि प्रगत स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग एकत्र येतात. पूर्वीच्या काळी जर एखाद्या रुग्णाच्या हाताला किंवा पायाच्या हाडांचा कॅन्सर किंवा मग ऊतींचा कॅन्सर जर झालेला असेल तर त्यांच्यासमोर एक अत्यंत दुःखद आणि अंतिम पर्याय असायचा आणि तो म्हणजे अम्प्युटेशन, म्हणजे जीव वाचवण्यासाठी तो हात किंवा पाय कापून टाकणं. पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता खूप सुंदर प्रगती झालीये आणि आपल्या देशातील अग्रगण्य कॅन्सर इन्स्टिट्यूट केलीस डॉक्टर SS कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या ऑर्थोपेडिक ऑन्कॉलॉजी सुपर स्पेशालिटी युनिट OPD याच्या अधिकृत शुभारंभाचे औचित्य साधून आज आपण या कार्यक्रमात बोलणार आहोत. ही OPD जरी नवीन असली तरी हे युनिट सांभाळणारे हात मात्र अत्यंत अनुभवी आहेत आणि या टीमकडे मेगा प्रोस्थेसिस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शरीराच्या सर्व प्रमुख तांद्यांवर अत्यंत गुंतागुंतीची लिम्ब सॉल्वेज सर्जरी, अवयव वाचवणारी शस्त्रक्रिया करण्याचा तब्बल 10 वर्षांचा यशस्वी आणि ऐतिहासिक रेकॉर्ड आहे. तर या युनिटचं नेतृत्व करणारे दूरदर्शी डॉक्टर सारंग शेटे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. डॉक्टर सारंग शेटे हे वरिष्ठ ऑन्कोसर्जन ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी सुपर स्पेशालिटी युनिट केलीस डॉक्टर SS कॅन्सर हॉस्पिटल येथे आहेत. सर, वेणुधरच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार.
0: आज आपण एका नवीन विषयावरती बोलतोय, अर्थात आमच्यासाठी तो नवीन आहे पण तुम्ही त्याच्यामध्ये खूप जुनी व्यक्ती आहात. तर आजचा जो विषय आहे म्हणजे अवयव वाचवणं, म्हणजे आपल्याला कॅन्सरमध्ये जे दुखापत होते किंवा हातपाय आपल्याला काढावा लागतो तर ती सर्जरी तुम्ही नुकतीच सक्सेसफुली केलेली आहात, तर त्याच्याबद्दल काय सांगा.
1: मुळात विषय कसा आहे की आजपण जर एक 3-4 दशक जर आधी गेलो 1970-80 साली तर त्यावेळी काय व्हायचं, ज्यावेळी ट्यूमर वगैरे खास करून जॉईंटचा ट्यूमर वगैरे डिटेक्ट झाला की जी सगळ्यात मेन सर्जरी अशी असायची की तो ट्यूमर काढून टाकणे हा सगळ्यात महत्वाचा पहिला विषय असा. म्हणजे तो जॉईंट जो इन्वॉल्व्ह आहे, जॉईंट इन्वॉल्व्ह म्हणजे कसं, समजा गुडघा, तर सगळ्यात जास्त जे बोन जॉईंट ट्यूमर्स होतात ते गुडघ्याच्या आसपासच होतात.
0: अच्छा.
1: कारण की गुडघा हा सगळ्यात जास्त ग्रोईंग एरिया मानला जातो. आपण ज्यावेळी वय वाढतं त्यावेळी पण त्याच्यात हाईट वाढते वगैरे. सर, नंतर बाकीचे जॉईंट्स पण असतात, अँकल असते, हिप असते, शोल्डर, एल्बो, रिस्ट वगैरे झालं. तर महत्वाचं काय, तर ज्यावेळी हे ट्यूमर डिटेक्ट झालं की सगळ्यात महत्वाचं टार्गेट आपलं असतं ह्या ट्यूमर काढून टाकायचा, की जेणेकरून ट्यूमर हा वाढत वाढत जाऊन त्यानं जी शरीराला खायला सुरुवात केलेली आहे तर नुसताच अवयव खात नाही तर तो माणसाला पण खायला लागतो, त्याचं शरीर पण खायला लागतं, त्याचं जे काय हिमोग्लोबिन आहे, जे काय त्याचे रक्ताचे आतलं किंवा जी काय सेफ्टी मेकॅनिझम आहे, डिफेन्स मेकॅनिझम आहे, सगळंच कमकुवत व्हायला लागतं. त्यामुळं प्रत्येक कॅन्सर सर्जनचं किंवा ट्युमर सर्जनचं पहिलं टार्गेट असतं की गेटिंग रेड ऑफ दिस ट्युमर, काहीही करून हे ट्युमर आपण शरीरातून काढून टाकणे किंवा ह्याला ट्युमरला म्हणजे हतबल करून टाकली, टू मेक इट इनइफेक्टिव्ह. तर काढून टाकणे झाला सर्जरीचा भाग आणि इनइफेक्टिव्ह करणं गोळ्या औषधाद्वारे, म्हणजे किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी अशा प्रकारे. तर पूर्वीच्या काळी जसं वगैरे 70s-80s काय व्हायचं, ट्यूमर काढला की काढणं एक प्रकार झाला पण त्यानंतर त्या माणसाचं परत तो चालणार कसं. समजा गुडघ्याचा ट्यूमर आहे, गुडघा काढला नंतर चालणार कसं, तर त्या काळी एवढं आपलं हे सायन्स जे आहे किंवा रिप्लेसमेंटचं जे सायन आहे, आर्थोप्लास्टिकचं जे सायन्स आहे ते एवढं डेव्हलप नव्हतं. किंवा जरी डेव्हलप्ड असलं, फॉर एक्झाम्पल मायो क्लिनिक वगैरे अशी जी क्लिनिक आहेत, जे जगप्रसिद्ध सेंटर आहे त्याची, तिथं काय असायचं, कस्टम मेड प्रोसेसिस एक सिस्टीम असायची. मग बऱ्याच वेळा काय करायचं, ही ऑर्डर द्यायची, मग त्याचा ते गुडघा वगैरे तयार होऊन यायचा. ह्याचे स्पेशल गुडघे आहेत, नॉर्मल जे आपण रुटीनली जे नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट किंवा जे काय जॉईंट रिप्लेसमेंट साठी जे काय अवयव वापरतो ते आता रुटीनली अवेलेबल असतात. आता जरी उद्याच्याला कोण नी रिप्लेसमेंट साठी आलं तर ते काय लगेच 1 तासात सर्जरी होते, ते काय लगेच अवेलेबल असते किंवा आता 2 तासात सुद्धा त्या माणसाचे ऑपरेशन करतात. पण जॉईंट ट्युमर सर्जरी असं शक्य नाही आणि त्या काळी पण हे शक्य नव्हतं. त्या काळी तर फारच किचकट होतं कारण की हे सायन्स एवढं डेव्हलप नव्हतं. हे जे अवयव, हे जे इम्प्लांट्स आहेत आणि मेटलर्जी किंवा त्याचे जे अवयव बनवण्याचं जे शास्त्र पण आहे ते पण तेवढं सुधारित नव्हतं. मग काय करायचं, पण अमेरिकन लोक आहेत किंवा जे काही बरेच जॅपनीज लोक आहेत त्यांच्याकडे कसं असायचं, त्यांच्याकडे ह्या फॅक्टऱ्या होत्या, तंत्रज्ञान होतं, पण ते सुद्धा ह्याला वेटिंग पिरियड 4 weeksचा द्यायचे. मग 4 आठवड्यापर्यंत काय करायचं, पेशंट थांबायचा. मग त्यावेळी काय व्हायचं, ह्याच्यासाठी त्या दरम्यान काय करायचं, तर किमोथेरपी द्यायची, काही करून म्हणजे ट्युमर आणि पुढे वाढत जाऊ नये तो वेळ कसा वाचवायचा. तर त्या दृष्टिकोनातनं पण साईड बाय साईड किमोथेरपीचं हे पण शास्त्र वाढत गेलं आणि गरज मदर इज द नेसेसिटी इज द मदर ऑफ ऑल इन्व्हेन्शन्स जसं आपण म्हणतो इंग्रजी त्या पद्धतीनं ह्याचं जे ट्युमर रिप्लेसमेंटचे जे काय इम्प्लांट्स वगैरे त्याचं पण सायन्स वाढत गेलं. तर आत्ता आपण ह्या स्टेजला आहे की हे सगळं एक सायन्स एका लेवलला आलेलं आहे आणि खास करून आपल्या एरियात आम्ही ही पहिली सर्जरी 2016-17 केलती.
0: अच्छा.
1: पहिली सर्जरी आणि त्या लेडीज त्यावेळी वय होतं नी जॉईंट ट्युमरसाठी ऑस्टिओसारकोमा त्यावेळी वय साधारणतः त्यांचं 71-72 होतं. आता 8-9 वर्ष झाले यांची वॉक्स ट्युमर फ्री. त्यांची पहिली लिम्ब सॉल्व्हेज सर्जरी ह्या एरियात आपण केलेली आहे सक्सेसफुली. तर असं थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे अम्प्युटेशन वाचवून पाय वाचवणे लिम्ब प्रिझर्वेशन काही करून पाय अम्प्युटेशन जर झालं एखाद्याचं आज नख काढायचं झालं तरी बायका 4 वेळा विचार करतात. तर आज एखाद्याचा माणसाचं जर ट्युमर झालं हाच एक मोठा झटका असतो. त्यात जर डॉक्टर जर सांगायला लागला त्यांना आता चला तुमचा पाय कापूया तुमचा हाताला आलाय हात कापू एल्बो कापू शोल्डर कापू. जस्ट दिस फ्रायडे आपण एक 78 वर्षाच्या डॉक्टर्स आहेत साहेब त्यांचं सुद्धा आपण शोल्डरचं रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट विथ ट्युमर प्रोस्थिसिस विथ अ ड्युअल मोबिलिटी टाईप ऑफ इम्प्लांट दॅट इज ऑल्सो व्हेरी युनिक आणि ह्या एरियासाठी ते ऑलमोस्ट फर्स्ट ऑलमोस्ट काय पहिलंच आहे ऑलमोस्ट कर्नाटकात पहिलं आहे ते सुद्धा आपण यशस्वी केलेलं आहे. ह्या आठवड्यात पेशंट डिस्चार्ज होईल हात वगैरे चालवायला. तर अशा प्रकारची कॉम्प्लेक्स सर्जरीज आपण ऑलमोस्ट आता 9-10 वर्ष झालं हिथं आपण करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यशस्वीरित्या करतोय आणि विदाऊट अ सिंगल अम्प्युटेशन. ते पण अगदी आम्हाला त्याचं सांगायला अभिमान वाटतो.
0: बरोबर. म्हणजे एवढी सक्सेसफुल सर्जरी तुम्ही केलीत आणि ती व्यक्ती आता आनंदाने जीवन जगतीये. मला वाटतं 80 वर्षाची व्यक्ती आहे.
1: 78 आणि आता लेडी म्हणजे ज्यावेळी त्यांचं 70-71 वय असं तर आता जवळजवळ 9-10 वर्ष ते आहेत आणि अजूनही चालतात.
0: अच्छा. मग सर शरीरातील हाडांचा एवढा मोठा भाग काढून त्याऐवजी दुसरा भाग बसवणं हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखंच नक्कीच वाटतं आपल्याला. आणि यामागील तंत्रज्ञानाबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही मेगा प्रोस्थोसिस बद्दल बोलतात तर आमच्या सर्वसामान्य श्रोत्यांसाठी सोप्या भाषेत सांगू शकता की नक्की काय आहे हे.
1: मेगा म्हणजे मोठं. तसं मेगा मॉल आहे मेगा थिएटर आहे तसं मेगा म्हणजे एक मोठ्या प्रमाणात आणि मोठं जसं साईज मोठा असतो. तर थोडक्यात काय तर आपण जर नी रिप्लेसमेंट केला समजा तर साधारणतः एक ओव्हरऑल त्याची लांबी रुंदी ती 3-5 सेंटीमीटर असते ओव्हरऑल ह्या बाजूनं 3 त्या बाजूनं त्याच्यापेक्षा जास्त नसते. त्याच्यानंतरही त्याचं रिव्हिजन जरी केलं आपण नीचे काय 20 वर्षानं वगैरे ओव्हरऑल ह्या बाजूनं 3 त्या बाजूनं त्याच्यापेक्षा जास्त नसते. त्याच्यानंतरही त्याचं रिव्हिजन जरी केलं आपण नीचे काय 20 वर्षानं वगैरे खराब होतात किंवा 10-15 जे काय असेल किंवा कुणाचं काय प्रॉब्लेम होतं ते सुद्धा जास्तीत जास्त 10-15 सेंटीमीटर हिथं ट्युमरच 20-25 सेंटीमीटर असू शकतो. मग ज्यावेळी आपण ट्युमर काढतो त्या जॉईंटचा तर असं नसतं की फक्त ट्युमर बॉर्डरनं काढायचा तर ट्युमरच्या आजूबाजूला जी काही रिॲक्टिव्ह एरिया आहे बॉर्डर एरिया आहे तो एरिया पण इन्व्हॉल्व्ह करायला लागतो आणि बियॉन्ड दॅट रिॲक्टिव्ह झोन नॉर्मल टिश्यू सुद्धा काढायला लागतो. मग असं सगळं म्हणजे 25 सेंटीमीटर झालं तर ओव्हरऑल रिजेक्शन ज्याला आम्ही म्हणतो कदाचित ते 40 सेंटीमीटरचं पण जात आहे. मग ओव्हरऑल जे इम्प्लांट साईज आहेत ते 60-50 अशा सेंटीमीटर पर्यंत पण गेलेले आहे पण ॲव्हरेज जे काय 20-40 सेंटीमीटर पर्यंतचे म्हणजे तो 10 पट मोठं झालं तुम्हाला लेंथ तुमच्या लक्षात येईल. तर अशा प्रकारचं जे प्रोस्थिसिस आहे त्याला आपण मेगा प्रोस्थिसिस म्हणतो जे लिम्ब सॉल्व्हेज सर्जरीत यूज होतात. मग हे वेगळे असतात ह्याचं सायन्स वेगळं आहे ह्याचं मेकॅनिझम वेगळे आहेत ह्याचे स्टॅबिलिटी टेक्निक वेगळे आहेत ह्याच्या आतमध्ये लागल्यानं सगळं जे आर्टिक्युलेशन आहे मधलं ते पण थोडं वेगळं राहते. ह्यात पण बरेच प्रकार आहेत म्हणजे स्टॅबिलिटी हे साहेब आणि कन्स्टंट प्रमाणे हिंज बेसिस अँट्री फॉरवर्ड असं सगळे त्यात डिटेल्स आहेत बरेच. पण थोडक्यात सांगायचं मेगाप्रोस्थिसिस म्हणजे मोठा ट्युमर काढल्यानंतर ती जागा भरून कशी काढायची की जेणेकरून त्याचा पाय वाच त्याच्या पायाची किंवा हाताची आपल्याला लांबी समान रित्या किंवा तेवढीच्या तेवढी ठेवता येईल आणि ते सर्जरी झाल्यानंतर त्याला फुल वेट चालता आलं पाहिजे. पेशंट फुल वेट म्हणजे पुन्हाच्या पुन्हा पूर्ण वजन देऊन त्या इम्प्लांटनं ते सस्टेन केलं पाहिजे वजन ते इम्प्लांट सक्सेसफुल झाला पाहिजे ते पूर्ण वजन देऊन चालता आलं पाहिजे आणि नुसतंच चालता नाही तर त्या गुडघ्यात त्याला मुवमेंट आली पाहिजे. तो स्टॅबिलिटी अँड मोबिलिटी असं त्याचं ते गणित आहे आणि इट शुड ऑल्सो म्हणजे समटाईम्स त्याच्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की लॉन्जिव्हिटी. आता जर लॉन्जिव्हिटी म्हणलं तर तो आता जर 71 वर्षाची बाई आज 80 वर्षाची झाली आहे आणि तिचा तो प्रोस्थेसिस चाललेला आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की तो अजूनही कार्यरत आहे. म्हणजे नॉर्मल रुटीन नी रिप्लेसमेंटपेक्षा 10 पट मोठी सर्जरी, 9-10 तास आणि पेशंट 9-10 वर्ष अजून चालतोय. व्हेरी गुड. आपल्याला म्हणजे काय डेफिनेशन ऑफ सक्सेस, व्हॉट एल्स वी कुड डिफाईन.
0: होय ना, नक्कीच. म्हणजे एवढी मोठी सर्जरी आणि एवढा वेळ तुम्ही घेतलात आणि ती सक्सेस झाली, तो खूप मोठा आनंद आपल्यासाठी आहे किंवा तुमच्या टीमसाठी आहे. सर, मग याच्यामध्ये मांडीचं संपूर्ण हाड हे कृत्रिमरित्या बनवून बदललं जाऊ शकतं हे खरंच म्हणजे ऐकूनच आम्हाला थक्क व्हायला होतं. तर नेमकं काय आहे ह्याच्या पाठीमागचं शास्त्र?
1: ह्याच्यामागं काय, पहिल्यांदा पूर्ण वर्कअप फार महत्वाचं आहे. ह्याच्यासाठी म्हणजे पेशंट एलिजिबिलिटी, म्हणजे पहिल्यांदा काय की 3 गोष्टी आहेत. मेडिकल फिटनेस फार महत्वाचा आहे. एखाद्या पेशंटला ज्यावेळी आपण ट्यूमर म्हणून डायग्नोसिस करतो, त्याचं सर्जरीसाठी ज्यावेळी तो एलिजिबल होतो, त्यासाठी त्याचं मेडिकल फिटनेस, म्हणजे एखाद्या शस्त्रक्रियेसाठी 9-10 तासाच्या ऑपरेशनसाठी किंवा चार

0: तासाच्या किंवा अर्ध्या एक तासाचं जरी असलं तेवढ्यासाठी तो फिट आहे का नाही हा एक पहिला महत्वाचा भाग आहे. सेकंड, त्याच्यानंतर लिम्ब साल्वेज त्याच्यात होऊ शकतं का नाही. बऱ्याच वेळा ट्युमर जो असतो तो त्यांच्या आर्टरीज आणि नर्व्सला एवढा इन्वॉल्व्ह करून टाकतो की साल्वेज इज इम्पॉसिबल, त्याला आपल्याला वाचवताच येत नाही. तर इट इज बिकम्स इम्सॉल्वेबल, मतलब साल्वेज करू शकत नाही. मग ते अम्प्युटेशन मध्ये जातात. सुदैवानं आता हा प्रकार फक्त 5-10% राहिलेला आहे. 90% लोअर लिम्ब अप्पर लिम्बचे जॉईंट ट्युमर्स आर साल्वेजेबल, 90%. आणि खास करून जर ते पहिल्यांदा आले तर त्यांनी आधी इकडे तिकडे कुठं तर काय तर तिसरंच करून बायोप्सी करून आले असतील तर वी कांट अप्लाय दिस स्टॅटिस्टिक्स. असं आहे, जर पहिल्यांदा आला, पहिल्यांदा डिटेक्ट झाला, मेडिकली फिट असेल, आधी कुठं तर बायोप्सी झाली नसेल आणि आमच्याकडे फर्स्ट टाइम आला असेल तर त्याला डेफिनेटली आणि त्याला सायंटिफिक डाटा आहे असं मी जे म्हणायला लागलो की दुसरीकडे न करता इथं पहिल्यांदा आलेला असेल तर, कारण की मोठ्या सेंटरला येऊन तिथं आल्यानंतर त्यांनी कॅन्सर डिटेक्ट होऊन त्या हिशोबानं प्लॅन होणं. आणि थर्ड गोष्ट म्हणजे काय की ट्युमर स्प्रेड एक झालेला नसायला पाहिजे, त्याला आम्ही मेटास्टॅसिस म्हणतो. तर अशा जर तीन गोष्टी जर जुडून आल्या तर नक्कीच लिम्ब साल्वेज सर्जरी सक्सेसफुल आहे. पेशंटचं फिटनेस, पेशंटला बाकीच्या कोमॉर्बिडिटीज नसल्या पाहिजेत किंवा असल्या तरी त्या कंट्रोलमध्ये असल्या पाहिजेत. पुन्हा त्याचं जे आर्टरीज वगैरे इन्वॉल्व्ह आहेत, जे फीडिंग आर्टरीज, इफ दे आर नॉट कम्प्लिटली नॉट साल्वेजेबल, म्हणजे ज्याला म्हणतो आपण त्या वाचवूच शकत नाही, कारण की ब्लड सप्लाय जो ट्युमरला आणि जो पायाला करतो ते दोन्ही आर्टरी एकच असतात. कधी कधी सगळंच इन्वॉल्व्ह होतं, ते आपण काय करू शकत नाही. आणि थर्ड आहे की त्यांचं मेटास्टॅसिस जर झालं असेल, म्हणजे खूपच लेट पेशंट आला, की आपण त्याच्यात काय करू शकतो. चौथं गोष्ट म्हणलं तर ऑलरेडी आता ते पण आपण सक्सेसफुल केलेलं आहे, जे ऑलरेडी दुसरीकडे ऑपरेशन करून आलेले आहेत त्यांचा परत रिकरन्स यायला लागलाय, परत ट्युमर वाढायला लागलाय काय तर करून काहीतरी, खास करून चुकीच्या बायोप्सी ते आपलं दुर्दैवाने या भागात खूप जास्त व्हायला लागले. दक्षिण महाराष्ट्र, गोवा पार अगदी हैदराबाद पर्यंत, नॉर्थ कर्नाटका आणि ह्या सगळ्या हुबळीपर्यंत बरेच लोक ट्युमर दिसल्या बायोप्सी करून घेतात. मी जॉईंट ट्युमरचं बोलायला लागलोय, ज्याच्यात माझं स्पेसिफिक, ज्याच्यात मला नॉलेज आहे किंवा ज्याच्यात मी काम करतोय, ह्याच्या ज्या चुकीच्या बायोप्सी केल्यानंतर लिम्ब साल्वेज पॉसिबल होत नाही. आणि जरी केला आपण तरी त्याच्यात रिकरन्सचे चान्सेस खूप असतात. हे फार महत्वाचा विषय आहे.
1: बरोबर. मग सर, एवढी मोठी शस्त्रक्रिया केल्यानंतर रिकव्हरी कशी होते? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे आता नवीन सुपर स्पेशालिटी ओपीडी सुरू झालेली आहे, तिथं कसा कॉन्टॅक्ट करावा किंवा कुणी अप्रोच करावा?
0: नाही, तिथं ज्यांना पण जॉईंटचे ट्युमर आहे त्यांनी इथं आपल्या केएलईच्या नवीन अद्ययावत कॅन्सर सेंटरला आलं पाहिजे. आणि तिथं आल्यानंतर तिथं पीआरओ आहेत, तिथं डेस्क आहेत, ते त्यांना डायरेक्शन देतात. काम जसं आपला विषय सुरू आहे की काम आमचं 9-10 वर्ष सुरू आहे. या हॉस्पिटल, हे जे नवीन कॅन्सर हॉस्पिटल बनायच्या आधी जुनं कॅन्सर हॉस्पिटल जे आहे आपल्या मोठ्या हायवेला जे होतं पुन्हा बेंगलोर हायवेला, त्याच्या आधीच जसं आपला विषय 2016-17 सालापासूनच मी आणि आमचे कॅन्सर हॉस्पिटलला 3 सर्जन आहेत जे आपल्या टीममध्ये आपण मिळून काम करतोय. तर त्यावेळची पहिली सर्जरी आम्ही डॉक्टर संतोष मटपती आणि मी केलती, त्याला 9-10 वर्ष झाली. आणि एल्बोची रिप्लेसमेंट ती पण या भागात पहिली होती, त्याला पण 4 वर्ष झाले. तो ट्युमर पहिला होता, म्हणजे पेरिफेरल न्युरोएक्टोडर्मल ट्युमर, इज व्हेरी अग्रेसिव्ह कन्सिडर्ड ट्युमर. एल्बो रिप्लेसमेंट मी आणि जे कॅन्सरचे आताचे आमचे एचओडी आहेत कुमार विंचुरकर सर, त्यांच्याबरोबर पण मी केली. त्यावेळी ती सक्सेसफुल झाली, एकदम यंग जेंटलमन, ऑलमोस्ट 18-20 वर्षाचा मुलगा, त्याची आपण टोटल एल्बो रिप्लेसमेंट विदाउट एनी न्यूरोलॉजिकल डेफिसिट असं आपण ती पण चांगली सक्सेसफुल केली. ती त्यावेळेची ऍक्च्युली पहिली टोटल एल्बो रिप्लेसमेंट फॉर अ ट्युमर इन दिस एरिया. सिमिलरली तुम्ही फक्त जॉईंट म्हणजे तुम्ही मोजत राहा, वी हॅव डन एव्हरीथिंग. म्हणजे आता रिसेंटली शोल्डरची 3री झाली, त्यातली रिकरन्स शोल्डरसाठी ही पहिली सर्जरी आहे. म्हणजे कुणी तर बाहेर कोणतर ट्युमर त्यांचा ऑपरेट करायचा प्रयत्न केला मागच्या वर्षी, परत तो पूर्ण हे 70 इयर्सच्या आजोबांचं सांगायला लागलो. आता या मागच्या आठवड्यात जी आम्ही केली ती पण 8-9 तास झाली. पुन्हा एक हिपची आपण कॉन्ड्रोसार्कोमा एरियातला पहिला टोटल हिप आम्ही केलती, ती पण 3रे सर्जन आहे डॉक्टर महेश कल्लोळी म्हणून, ह्यांच्याबरोबर पण केलेली. तर तिन्ही पण ऑन्कोसर्जन इथं लकीली एकदम हाय लेवलचं एक्सपर्टीज आहे. तिघांचाही अनुभव मोर दॅन 1-2 डिकेड्स आहे. मी स्वतः 11 वर्ष झाली तर काम करते आधी तुम्हाला माहिती आहे. तर असं प्रत्येकाचं आमचं इथं एकदम टीम जुळून आलेली आहे आणि ऑर्थो जॉईंट्स मध्ये प्रॉक्सिमल टिबिया रिप्लेसमेंट ते पण इथं आम्ही 5-6 केलेले आहेत. जो ऑलमोस्ट ह्या एरियात अजून एक पण झालेलं नाही म्हणजे अँकल रिप्लेसमेंट विथ मेटाडायफायजल रिजेक्शन 3 वर्षापूर्वी आम्ही केलेलं आहे. ते पण रिव्हिजन साठी केलेलं आहे आणि ते पण ह्या एरियातलं पहिलं आहे. टोटल अँकल रिप्लेसमेंट फॉर रिव्हिजन ट्युमर इन न्यूरोफायब्रोमॅटोसिस केस त्या पण लेडी एकदम. आणि त्याच्यात तर आम्ही फ्लॅप केलता ऑलमोस्ट 20 सेंटीमीटरचा. त्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर दर्शन पण इन्वॉल्व्ह होती. तो पण 12 तासाची सर्जरी होती आणि दुर्दैवानं त्या पण लेडीज कुठं तर बाहेर काय तर तिसरंच करून आलत्या आणि त्यांचा पण पाय वाचला. 3-3 वर्ष त्या चालतायत. असं बरेच केसेस आहेत. नीच तर झालंच, एल्बो पण झालं, शोल्डर झालं, हिप्स तर वारंवार होत आहे. असं जटिल आणि जेणेवरून कसं आहे, सगळ्यात महत्वाचा विषय काय की पेशंटनं अम्प्युटेशन मध्ये जाण्यापासून आपण ह्याचं नावच आहे लिम साल्वेज सर्जरी युनिट असं ह्याचं नाव पाहिजे होतं. पण ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी मोठा सब्जेक्ट आहे म्हणून तसं आम्ही या ओपीडीला नाव दिलेलं आहे. तर पेशंट अम्प्युटेशन पासून वाचायला लागले. आणि एक महत्वाचा भाग म्हणजे सगळ्यात गुड न्यूज मला शेअर करायला फार आनंद वाटतोय. आपण मेन जे केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल जे आहे जे मोठं केली आहे नेहरू नगरला, इथं आपल्याला आता बोन बँकचं लायसन्स मिळालेलं आहे. आणि बोन बँक आल्यापासून आपल्याला ह्याला वेगळं डायमेन्शन मिळणार आहे. बऱ्याच पेशंटला आपण जे काय फॉर एक्झाम्पल जे ब्रेन डेड आहेत किंवा ज्यांनी काही कारणानं वगैरे आपण बोन बँकेत बोन घेऊ शकतो, तर ही बोन बँक मध्ये आपण बोन सेव्ह करतो आणि ही बोन ट्युमर पेशंटला वापरण्यात येते. तर ही पण एक आपल्याला आता ऍडव्हान्टेज मिळायला लागले. अक्षरशः ह्या जून मध्येच आमचे ह्याचे जे कर्नल दयानंद आमचे जे डायरेक्टर आहेत तर त्यांनी पण हे आता ह्याच्याबद्दल डिक्लेअर केलेलं आहे. आणि रिसेंटली आमचे जे CEO देसाई आहेत KLE कॅन्सरचे त्यांनी पण आपल्याला, कारण की आपल्याकडे जी आता एक केस झालेली आहे म्हणजे रिसेंट ॲडव्हान्सेस काय काय चाललेले आहेत कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपल्या ह्याच्याबद्दल सांगू इच्छितो की आपण एक बोन 16-18 वर्षाच्या मुलीचा इविंग सारकोमा थाय बोनचा मोठाच्या मोठा 25-30 सेंटीमीटरचा ट्युमर काढून ECRT म्हणजे एक्स्ट्रा कार्पोरल रेडिओथेरापी वापरून हा बोन परत इम्प्लांट केला. म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या तुम्ही, मांडीचं बोन आहे त्याच्यात ट्युमर सुरू झाला आहे आणि तो काढला एखाद्या मुलीचा 25-25 सेंटीमीटर, तो काढल्यानंतर परत रिइम्प्लांट केला. पण तो आधी भाजून काढला ECRT म्हणजे रेडिओथेरापी एक सेपरेट युनिट आहे, तिथं कम्प्लिटली तो बोन इरेडिएट करून त्याच्यातले कम्प्लीट ट्युमर सेल्स, ट्युमर किल त्याचं एक हे असते ते करून परत आम्ही रिइम्प्लांट केला. त्याला त्याला आम्ही दुसरं ऑर्थोपेडिक्स ह्यानं दुसरं इम्प्लांटेशनचे फिक्सेशन डिव्हायसेस वापरून फिक्स केला. ती मुलगी आता चालते 7.5-8 महिने झाले. ही आम्ही डॉक्टर कुमार विंचरकर यांच्या बरोबर जे तिथले कॅन्सरचे HOD त्यांच्या बरोबर ही सक्सेसफुल केलेली पहिली ही या भागातली सर्जरी आहे. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट खूप प्रकारच्या सर्जऱ्या पहिल्या केल्यात आणि पहिल्या ह्या भागातल्या आहे आणि सक्सेसफुल झालेल्या आहेत. दॅट इज व्हेरी एनकरेजिंग.
1: बरोबर सर. मग या हाडांच्या कॅन्सरचा प्रत्येक रुग्ण या लिम सॉल्वेज शस्त्रक्रियेसाठी पात्र असतो का आणि असेल तर कसा?
0: प्रत्येक रुग्ण म्हणजे मी जसं आताच उल्लेख केला मॅडम की 90% तर आहेतच पात्र. आणि म्हणजे कसं आहे, जर फक्त त्यांचे आम्ही काय करतो, आम्ही त्यांचं येऊन एक्सरे वर्कअप आहे, त्यांचं MRI वर्कअप आहे, त्यांचं CT आहे, CT एनजीओ वर्कअप पण आहे, कोणाचं MRI कॉन्ट्रास्ट पण असू शकतं, हे एक वर्कअप आहे. त्यांना 3-4 स्पेशालिटी त्या पेशंटला बघायला लागतं. ऑर्थो ऑन्कोसर्जनचा भाग मी बघतो, त्यानंतर ऑन्कोसर्जरीचे जसे तिन्ही सर्जनचा उल्लेख केला ह्यापैकी एक जण बघतो, त्यानंतर ह्याच्यानंतर आपण अनेस्थेटिस्ट आहे त्यांचं वर्कअप होतं, पण ऑन्को रेडिओलॉजिस्ट आहेत ते बघतात. जर समजा आपल्याला तो बोन जसं आत्ता ह्या मुलीचा उल्लेख केला तर त्यासाठी रेडिओथेरापिस्ट आहेत, त्यांच्याकडबरोबर आम्हाला डिस्कस करायला लागतं की वेदर ह्या बोनला आम्ही ट्युमर किल अचीव करू शकतो का. जर समजा आम्हाला ECRT करायची असेल, समजा जर ECRTचा नसेल, समजा सिम्पल एक्सिजन ज्याला म्हणतो की लिम साल्वेज आला पेशंट आणि एक्सिजन जर करायचं मेडिकली फिट असेल, त्याला जर आर्टरी जर साल्वेजेबल असतील ते एक झालं. कधी कधी आर्टरी इन्वॉल्व्ह झाल्या तर आम्ही ते सुद्धा त्याला ग्राफ्ट घेऊन ते सुद्धा वाचू शकतो. परत जर रिव्हिजन मध्ये आला असेल तर मग त्याला आम्ही प्लास्टिक सर्जन पण इन्वॉल्व्ह. इथं मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच, मग त्याला आम्ही प्लास्टिकचं पण एखादं लागलं तर थोडक्यात काय, ऑपरेशन जटिल होण्यामागं आणि 3-4 इन्वॉल्वमेंट होण्यामागं कारण हे आहे की एक सर्जन एकटा हे करू शकतो. दिस इज अ फुल टीम वर्क.
1: बरोबर.
0: ऑपरेशन सिंदूर एक आदमी नाही लढ सकत. इसको आर्मी नेव्ही एअरफोर्स उपरचे सॅटेलाइट्स इसके साथ इंटेलिजन्स अशातला प्रकार आहे. हे सगळेजण मिळून आणि ह्याच्या व्यतिरिक्त वी नीड टू हॅव गुड ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट, ते सुद्धा आहेत आपल्याकडे. आमच्या इथे बरेच डॉक्टर आदर्श सानिकोप आहेत. आय एम थँकफुल टीम इज व्हेरी गुड पॅथॉलॉजी. त्यांनी पण ऑर्थो ऑन्कोचं इथं फेलोशिप करून आले आणि त्यांनी पॅथॉलॉजीची आणि त्यांच्याकडे पण आपण पॅथॉलॉजिस्टचं पण डायग्नोसिस मतलब बाकीची पण पॅथॉलॉजी त्यांचे एचओडी कांगणे साहेब वगैरे सगळे आहे. असं सगळ्यांचं तिथं आम्हाला ह्या 9-10 वर्षात खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. बऱ्याच वेळा ब्लड लॉस खूप होतो. ब्लड बँक आहे आपल्याकडे, म्हणजे आता सगळंच आहे इथं वन रूफ खाली. वी आर एबल टू हॅव ऑलमोस्ट एव्हरीथिंग विच इज नॉट आय मीन अवेलेबल इन अदर सेंटर्स. हे आपलं एक फार मोठं इथं ऍडव्हान्टेज आहे.
1: सर, मग ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर रिकव्हरी किती दिवसात होते आणि म्हणजे त्याच्यानंतर काय आपण काही स्पेशली काळजी घ्यावी लागते का आणि साईड इफेक्ट्स काय आहेत?
0: सर्जरी झाल्यानंतर कसं आहे तर युजली आमचं टार्गेट दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पेशंटला चालवायचं टार्गेट असतं. सर्जरी मात्र मोठ्या असतात. युजली 30-40% लोक यंगच आहेत ह्यात. खास करून न्यू ट्युमर असेल तर 60-70% लोक सुद्धा यंगच लोकांना होतो हा. तर त्यांना बीइंग यंग त्यांची स्ट्रेंथ चांगली असते. त्यांचं म्हणजे बॉडीचे डिफेन्स मेकॅनिझम आणि इम्युनिटी पण चांगली असते. ट्युमर काढल्या त्यांच्या शरीरावरचे वजन निघून जात. पण काय झालं असते, सर्जरी मोठी झालेली असते. जर त्यांचे ब्लड पॅरामीटर्स त्यांचं बाकीचं सर्जिकल दुसरं काय छोटं मोठं कॉम्प्लिकेशन नसेल झालं तर पहिल्या दिवशी सुद्धा आम्ही बऱ्याच लोकांना वॉकरवरती उभा करतो. पण बाय सेकंड थर्ड डे पेशंट वॉकरवरती उभा राहून फुल वेट चालायला लागतो आणि तेच आमचं टार्गेट असतं. अर्ली मोबिलायझेशन असं आमचं त्याचं टार्गेट असते. आणि युजली 10-15 दिवसात टाके वगैरे निघतात. कधी कधी 3 आठवडे पण लागतात. ह्या लोकांमध्ये मोठी सर्जरी असते म्हणजे कधी कधी डिलेड वुंड हिलिंगचा पण चान्स असतो. कधी कधी 3 आठवडे वगैरे राहत. पण जर पेशंट पहिल्यांदा आला, R0 मार्जिन ज्याला म्हणतो आम्ही, ट्युमर फ्री मार्जिन जर झालं आमचं परफेक्ट आमच्या प्लॅनिंग प्रमाणे जर झालं तर ट्युमर कम्प्लीट R0 मार्जिन जर आम्ही काढला असेल आणि त्याचं पद्धतशीर प्रमाणे योग्यरित्या जे काय प्लॅन केलेलं मेगा प्रोसेसिस जर दिला असेल तर जसं त्या लेडीचं मी उदाहरण दिलेलं आहे. रेडिओ शो असल्यामुळे किंवा बऱ्याच कायद्याचे असल्यामुळे आम्ही त्यांचं नाव बिऊ काय सांगू शकत नाही किंवा त्यांना आणू पण शकत नाही. तर 71 पासून 80% ट्युमर फ्री असं लाईफ जगून इंडिपेंडेंटली चालू शकतात. त्याप्रमाणे बाकीचे पण आहेत आमच्याकडे जे पेशंट ऑलरेडी म्हणजे 3 महिन्यात रिकव्हरी खूप चांगली होते. मोस्टली 3 आठवड्यात त्यांना आंघोळ वगैरे करायला लागतात, सगळं इंडिपेंडेंट व्हायला लागतात. पण मसल स्ट्रेंथ वगैरे यायला 3 महिने लागतात. मात्र दुर्दैवानं काय काय पेशंट असतात, 30% पेशंट असतात त्यांना परत ॲडिशनल किमो रेडिओथेरपी वगैरे लागते. तर म्हणजे एकाच 14 पेशंटला लागते असं तुम्ही लक्षात. सर्वात महत्वाचं काय, अर्ली डिटेक्शन. त्रास झाला, जॉईंट पेन असतील, रात्रीचे दर्द वगैरे असतील तर अर्ली डिटेक्शन. आणि कुठेही तिसरीकडे काहीतरी बायोप्सी करून घेण्यात अर्थ नाही. चांगल्या ठिकाणी स्पेशलाइज सेंटरला येऊन बायोप्सी करणं फार गरजेचं आहे. कारण की आम्ही ऑलमोस्ट आमचे 40% ट्युमर रॉंग बायोप्सीचे आम्ही ऑपरेट. त्यामुळं आमचं ऑपरेशन म्हणजे जे काय आहे ते कॉम्प्लेक्सिटी खूप वाढलेत. म्हणजे निम्म्या पेशंटमध्ये तुम्ही बघा आम्हाला सर्जिकल टाईम आणि सगळं, कारण की जो बायोप्सी चुकीचा टेल तो स्कार पण आम्हाला सर्जरीत इन्क्लूड करायला लागतो. असं आहे म्हणजे तुम्हाला सर्जरी वेस्टमधनं करायची आणि स्कार जर ईस्टमधनं केला असेल तर मग तुम्हाला तो पश्चिमेतनं म्हणजे थोडक्यात काय मांडीच्या वरच्या बाजूला जर तुम्हाला बायोप्सी घ्यायची असेल त्या ट्युमरची आणि कुणीतर मागच्या बाजूनं जर घेतली असेल तर तो अक्काच्या अक्का ट्रॅक आम्हाला काढायला लागतो. मग त्यासाठी मग पुन्हा मग प्लास्टिक असं ते खूप म्हणजे नुकसान होतं. तर हे ह्याच्या मागे एक छोटीशी चूक असली तरी त्या पेशंटला फार मागडी जाऊ शकते.
1: नक्कीच सर. सर, तुमची टीम आता गेली 10 वर्ष हॉस्पिटलमध्ये अशा ह्या शस्त्रक्रिया करत आहे आणि ज्या सक्सेसफुल झालेल्या आहेत. पण आता तुम्ही एक वेगळं एक युनिट चालू केलेलं आहे, ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी सुपर स्पेशालिटी युनिट ओपीडी, तर हे सुरू केलंय. तर हा विस्तार का करावा असा वाटला आणि लांबून येणारे जे पेशंट आहेत त्यांना याचा काय फायदा होणार आहे?
0: महत्वाचं म्हणजे काय की ज्यावेळी आमच्या निर्देशनास आलेलं आहे की ह्या भागात बऱ्याच लोकांचं म्हणजे जे बायोप्सी वगैरे जे आता जसं आपण उल्लेख केला चुकीच्या बायोप्सी व्हायला लागलेत, त्यांना कुठेही भरकटत फिरायला लागलेत आणि लांब लांब जायला लागले, त्यांना टाटापर्यंत जायला लागते. टाटा इथं काय बघ 40-50 किलोमीटर तर नाहीये. टाटा इथून 600 किलोमीटर आहे मुंबई, तिथं जायला. खाली बेंगलोरला 3-4 मोठे हॉस्पिटल आहेत किंवा हैदराबादला आहे. गोव्याला तर ऑलरेडी आपण बघायला लागलोय की म्हणजे तिकडनं सुद्धा आमच्याकडे पेशंट येतात. दक्षिण महाराष्ट्राचं पण काय असं ऑर्थोपेडिक ऑन्को सेंटर नाही. तिथं 10 वर्ष झालं आपलं काम चालू आहे. कोल्हापूरकडे पण आहे थोड्याफार प्रमाणात, पण ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी असं जर बघितलं तर पेशंट आमच्याकडे जे काही यायला लागले ज्यावेळी आम्ही बोलतो बरेच सारे नातेवाईक वगैरे, कारण की पेशंट हुशार असतात. पेशंट स्वतः डॉक्टरपेक्षाही कधी कधी जास्त माहिती काढून घेतात. ते स्वतः सांगतात आम्ही तिकडे गेलो, आमचा शेजारी आमचा पाहुणा इकडे तिकडे गेला, एवढ्या लांब जायला लागलं, एवढा त्रास झाला. बरेच लोक तिकडे जाऊन पण आलेले असतात सेकंड ओपिनियन, फक्त लांब आहे वगैरे वगैरे किंवा तिकडे खूप महाग पण आहे अशा गोष्टीमुळे. पण आता आता आपल्या कॅन्सर हॉस्पिटलला आता या 2-3 वर्षात एक नवीन सुरू झाल्यापासून मोठं नाव आणि एक त्याला वेगळा अवेअरनेस आल्यापासून इव्हन आपले कॅन्सर पेशंट जे ह्या भागातले आहेत त्याचा लाभ घ्यायला लागले. पण हे जे फील्ड आहे लिम्ब साल्वेज सर्जरी ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी हे वेगळं फील्ड आहे. ह्याचे जे पेशंट आहेत अजूनही कुठल्या ना ह्या ना त्या कारणाने इकडे तिकडे वी आर लुझिंग देम, त्यांची गळती व्हायला लागली, तर आम्हाला ती थांबवायची. हिथं आपल्याकडे सगळं अवेलेबल असताना दुसरीकडे इकडे तिकडे जायची गरज नाही, हा इथं सांगायचा एक महत्वाचा माझा मेसेज आहे.
1: नक्कीच सर, आणि रुग्णांसाठी खरोखरच खूप मोठी आणि दिलासादायक सुविधा आहे. सर, जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी नवीन ओपीडीची सविस्तर माहिती तुम्ही शेअर करू शकता का?
0: हो काय नाही, इथं त्यांनी यायचंय फक्त कॅन्सर हॉस्पिटलला. सोमवार गुरुवारी ही ओपीडी आहे. कुठल्याही तिथं सर्जनला त्यांनी भेटले तरी चालतात, किंवा तिथं PRO आहेत आणि तिथं त्यांनी फक्त येणं गरजेचं आहे. तर तिथं आल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन 9 to 4 त्यांनी तिथं आले सोमवारी वगैरे, खास करून सोमवारी नंतर गुरुवारी सुद्धा किंवा इतर दिवसाही सुद्धा येऊ शकतात, असं काय नाही आहे. तिथं 7 दिवस आपलं चालू आहे, रविवार सोडून ओपीड्या चालू आहेत सगळ्या. फार महत्वाचं काय इथं तर ह्या सर्जऱ्या आपल्या व्हायला लागल्या आणि ह्याचा लोकांनी लाभ घेतला पाहिजे ह्याची अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे. खास करून कॅन्सर जॉईंट ट्युमर ग्रस्त रुग्णांबद्दल मी बोलायला लागलो आहे. संबंध ह्या 500-700 किलोमीटर एरियामधल्या लोकांसाठी माझं हे म्हणजे कळकळीचं आव्हान आहे, ह्याचा कम्प्लीट लाभ घ्या. अँड वी आर हॅव्हिंग अ मल्टी डायमेन्शनल एक्सपर्टीज ऑन दिस सब्जेक्ट, फार महत्वाचं आहे. आज जो उनको बाहेर कंट्री मे मिलेगा सगळं 1 रूप इथं आहे, हा महत्वाचा विषय आहे. कोरे साहेबांनी इथं हे बांधून दिलेलं आहे. इथं ही फार मोठी आपल्याला इथं सर्व्हिस उपलब्ध झाली आहे आणि इट इज अफोर्डेबल ऑल ॲज कम्पेअर टू अदर प्रायव्हेट बिग हॉस्पिटल. इथं हे खूप अफोर्डेबल आहे, इथले इथं जवळ आहे आणि हे काय आज नवीन नाही आहे. इथं वी हॅव बॅकबोन ऑफ लॉंग हिस्ट्री विथ एक्सपर्टीज अँड गुड एक्सपिरियन्स आणि बाकीचे स्पेशलाइज लोक तर आहेच आहेत. आमच्या
1: कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ?
0: माझ्या मते मेसेज एवढंच आहे की कुठलंही काही झालं तर लगेच घाबरून जायचं नाहीये. कुठलाही जरी डिटेक्ट झाला तर एखाद्या पेशंटचं सगळ्यात महत्वाचं मानसिक तणाव येतो त्यांना ज्यावेळी कळतं की मला जॉईंट ट्युमर आहे किंवा काय. आणि बरेच लोक खास करून दुर्दैवाने मी बघितलंय 50% लोकांची तर आर्थिक परिस्थितीच नसते. उन्हीं को ये हो जाता है, बड़े दुर्भाग्य की बात.
1: होते डॉक्टर सारंग शेटे जे केलीज डॉक्टर SS कैंसर हॉस्पिटल येथे प्रमुख सल्लागार आणि वरिष्ठ ऑर्थोप्लास्टी व ऑर्थो ऑन्को सर्जन ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी सुपर स्पेशलिटी युनिट येथे आहेत. ज्यांची ओपीडी प्रत्येक बुधवारी असेल त्यांना आपण ऐकत होतो, कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची. वेणुधोनी 90.4 FM KLE गणसूपे आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज.
2: Minister Narendra Modi has embarked for his 2-day visit to Uzbekistan today. The Prime Minister will visit Tashkent at the invitation of the President of Uzbekistan, Mr. Shavkat Mirziyoyev. During the visit, both the leaders will have discussions on the entire gamut of issues of bilateral importance in Tashkent. In his departure statement, Mr. Modi expressed confidence that his visit to Uzbekistan and the Kyrgyz Republic will strengthen India's strategic partnerships in Central Asia and deepen the civilizational connect with the region. He said, in recent years, India-Uzbekistan strategic partnership has seen significant advancement. The Prime Minister said he's looking forward to having discussions with the President of Uzbekistan, Shavkat Mirziyoyev, on further deepening cooperation in trade and investment, digital technology, defense, energy, and on advancing the shared visions of Viksit Bharat and Yangi Uzbekistan. Mr. Modi said that he will also visit the Shastri Memorial and the Mahatma Gandhi Center at the Tashkent State University of Oriental Studies, which is a tribute to the close cultural and people-to-people ties that bind the two countries. Let's go directly to our correspondent Sushil Chandra Tiwari in Tashkent to get more details about the visit. Sushil, what are the preparations to welcome the Prime Minister and how is the atmosphere there?
3: Well, Shagun, huge preparations are underway to welcome Prime Minister Narendra Modi here. Indian flags are flying everywhere in Tashkent, which is the capital of Uzbekistan. The hotel where the Prime Minister will stay also has the tricolor flag flying everywhere. Later in the evening, the Prime Minister will receive a traditional welcome from both Indian and Uzbek people. We know that the relationship between India and Uzbekistan is very friendly. It goes centuries back. And the people here are fan of Indian films, film stars, Indian songs. And this will definitely be reflected in the welcome ceremony. Shagun?
2: All right, Sushil, thank you. On the second leg of his two-nation visit, Prime Minister Modi will visit the Kyrgyz Republic. In his departure statement, Mr. Modi said that at the invitation of President of the Kyrgyz Republic, Sadir Japarov, he will travel to Bishkek to participate in the 26th SCO summit. Mr. Modi said that he is looking forward to advancing India's vision for the region, anchored in security, connectivity and opportunity, and to working with fellow members for a region free from the scourge of terrorism, separatism and extremism, which continue to threaten peace and stability in neighborhood and beyond. The Prime Minister said that during his visit to the Kyrgyz Republic, he will also meet President Japarov and also other SCO leaders and will attend the opening ceremony of the 6th World Nomad Games. Well, another question for Sushil. What is the agenda of the visit, Sushil, and the areas in which discussions will take place during the Prime Minister's visit?
3: Shagun, this is Prime Minister Narendra Modi's fourth visit to this Central Asian country. During the visit, Prime Minister will hold delegation-level talks with President Mirziyoyev to further strengthen the strategic partnership between the two countries. The two leaders will review cooperation in trade and investment, defense, digital connectivity, energy, education, and people-to-people domains and set the agenda for the road ahead. Connectivity actually is a major hurdle for the trade between the two countries, and deliberations will take place on this issue also. Both leaders will share perspectives on advancing the shared development visions of Viksit Bharat 2047 and Uzbekistan 2030. Shagun?
2: Well, thank you, Sushil, for those details. The death toll from devastating flash floods in Nepal and Tibet has risen to 626 this morning, with over 2,000 people remain missing. Police had recovered 233 bodies in Chitwan, 158 in Nawalparasi East, 48 in Gorkha, 47 in Nawalparasi West, 45 in Dhading, 41 in Nuwakot, 31 in Tanahun and 13 in Rasuwa. Search and rescue operations are underway across the affected districts of the Himalayan nation. Officials said that the police are coordinating with residents and other agencies to locate missing people and assist those stranded by the floods. Rescued people are being taken from high-risk areas to safer locations. Additionally, the search and rescue officials are working to clear the roads blocked by flood debris and landslides to reopen access and facilitate relief operations. The Ministry of External Affairs yesterday said 320 Indian nationals remain uncontactable or are reportedly missing following the flash flood tragedy on Wednesday. External Affairs Ministry spokesperson Randhir Jaiswal said around 100 people of Indian origin holding other nationalities also remain uncontactable. Addressing the media in New Delhi, Mr. Jaiswal said 63 Indian nationals working at Trishuli 1 hydropower project were rescued from the affected area. Mr. Jaiswal said that on the Chinese side, around 400 Indian nationals are safe and in contact with their families. Mr. Jaiswal said the government has set up a control room in the Ministry of External Affairs, which is working round the clock. He said Indian embassies, both in Kathmandu and Beijing, have also set up 24/7 helplines. The facility has been set up to coordinate rescue, relief and tracking efforts for Indian nationals affected by the disaster. Citizens seeking information or assistance can contact the MEA control room via telephone +91 11 2308 8718. +91 11 2308 8719. +91 11 2301 2113. Or WhatsApp +91 9968 291988. Or email situationroom@mea.gov.in. India has stepped up humanitarian assistance to Nepal, affected by flash floods, as the third flight carrying 10 tons of humanitarian assistance has departed for Kathmandu last evening. External Affairs Minister Dr. S. Jaishankar yesterday told media that India is supporting Nepal in ongoing relief and rescue efforts. Union Parliamentary Affairs Minister Kiran Rijiju will be leading the Indian delegation for the high-level commemorative meeting in Belgrade, Serbia from 31st of this month till 1st of September.

तुमची वळख धरीन, वय तुमची भी वळख धरीन, तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन, समधी बाकी चुकती करीन।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
3: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs, take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि

0: KLA's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Pahalgam. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLA's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

0: दिल्ली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी, बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर, 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी. KCET मार्गदर्शक

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केएलई नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केएलई विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056488.

0: KLA's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLA's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि कायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।